ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: कि जैसा आजकल हवा चल रहा है मार्केट में कि डॉक्टर लोग पैसा खाते हैं, ये इन्वेस्टिगेशन करा रहे हैं, ये करा रहे हैं, ये पैसा खाने की बात है नहीं, क्योंकि हमें कुछ नहीं होगा, वो इन्वेस्टिगेशन आपके लिए, और ये इन्वेस्टिगेशन आप लोग के वजह से ही हो रहा है, हमें ये करना पड़ रहा है, क्योंकि हमें एक इन्वेस्टिगेशन में जो पहले पता चलता था वो नहीं पता चल रहा है। तो मैं फाइनली यही कहना चाहूँगा कि आपको छोटी से छोटी बीमारी भी हो, चाहे आप मेजर स्पेशलिस्ट से ना दिखाई, आप नॉर्मल जनरल प्रैक्टिशनर से दिखाई जो MBBS है सादा, उनका फीस भी कम रहता है, पर आप उनको दिखाइए, उनको भी नॉलेज रहता है, तो वो आपको बराबर डायग्नोस करे, मतलब सही समय पे सही दवाई जानी चाहिए सही क्वांटिटी पे। ये जो तीन चीज मैंने बोला है वो बहुत इंपॉर्टेंट है, ताकि आपको आगे जाके कुछ हो नहीं। इट्स बेसिकली यू आर प्रिजर्विंग योर फ्यूचर बाय एक्टिंग करेक्टली इन प्रेजेंट।
1: तर श्रोते हे होते डॉक्टर चिन्मय चौरसिया, जे तेरणा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत, आणि त्यांनी एकूणच सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्वतःहून आपण जे औषधं घेतो तर त्याविषयी त्यांनी विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे। डॉक्टर चिन्मय जी आप यहां पे आए और जो जानकारी दी उसके लिए मैं बहुत आपका आभार व्यक्त करता हूं।
0: धन्यवाद संजय जी, धन्यवाद।
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण जर अँड्रॉइड फोन वापरत असाल तर त्यावर आपण गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण रेडिओ तेरणा हे ॲप डाउनलोड करू शकता। आपण आयफोन वापरत असाल तर ॲप स्टोअरवरूनही रेडिओ तेरणा डाउनलोड करू शकता। रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा। आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा। त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
2: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
3: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाच्या विषयावरील माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, आपण सर्व जाणताच आहात की 2023 हे भरडधान्य वर्ष जाहीर झाल्यापासून त्याच्या आरोग्यविषयीच्या फायद्याविषयी फार मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे. पण आपण या पिकांची शेतीमध्ये लागवड कशी करावी, त्याचबरोबर या पिकांच्या माध्यमातून आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, या अनेक विविध बाबींविषयी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत. मंडळी, भरडधान्य ही पोषक आणि आरोग्यासाठी उपयुक्त असली तरी प्रामुख्याने दुर्लक्षित आहेत. काही प्रमाणात त्यांची आदिवासी किंवा दुर्गम पट्ट्यामध्ये लागवड होते. त्यांच्या लागवडीखालील क्षेत्र अत्यंत कमी असल्यामुळं सध्या भरडधान्याविषयी होत असलेल्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीची पूर्तता कशी होणार असा प्रश्न आहे. कारण ही धान्य जर आपण शेतकऱ्यांनी पिकवलीच नाहीत तर सर्वसामान्याच्या ताटात कशी येणार, म्हणजेच या आरोग्यासाठीच्या महत्त्वाच्या असलेल्या पिकांच्या लागवडीमध्ये असलेल्या संधी आपण ओळखणं खूप गरजेचं आहे. कमी पाण्यावरील ही पिके कोरडवाहू शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला निश्चितपणे चालना देऊ शकतात. मंडळी, आता याच्यामध्ये जे विविध वाहन आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला बघणार आहोत वरई. त्याला दुसरी नावं अशी आहेत की त्याला वरी आणि वरी कुटकी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. याची ओळख बघूयात. धान्याचा आकार सर्वात लहान असल्यामुळे इंग्रजीमध्ये लिटल मिलेट या नावाने ती ओळखली जातात. भारतातील पारंपरिक पिकांपैकी एक असलेल्या पिकाची महाराष्ट्रात अमरावती, चिखलदरा धारणी, नगर, नाशिक, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. दुर्गम प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न असलेल्या या धान्याची अन्यत्र ओळख ही उपवासासाठीचं धान्य अशीच आहे. एकदल प्रकारातील या पिकांची उंची 30 ते 150 सेंटीमीटर पर्यंत असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे असून मऊ किंवा त्यावर लव असते. खोड काडीसारखे बारीक सरळ वाढणारे असते. भातासारखी यास फुले येत असून 4 ते 5 सेंटीमीटर लांबीच्या लोंब्या येतात. दुष्काळजन्य परिस्थितीत तग धरणारे हे पीक अधिक पर्जन्यमानातही चांगले उत्पादन देणारे आहे. आता आरोग्यासाठीचं महत्त्व याच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आता याचं आरोग्याच्या संदर्भातलं महत्त्व या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. साधारणपणे भगरीमध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण भरपूर आहे. सर्वसामान्य लोक केवळ उपवासाच्या दिवशीच याचं सेवन करतात. गहू भाताला पर्याय म्हणून दैनंदिन आहारात त्याचा समावेश करायला हवा. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या विकारांवर हे उपयुक्त आहे. अधिक तंतुमय पदार्थांमुळे मधुमेही रुग्णांसाठी ते लाभदायक आहे. शरीरात साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात याची महत्त्वाची भूमिका असते. आता लागवड तंत्रज्ञानाच्या संदर्भात आपण जाणून घेऊयात. याच्यासाठी अनुकूल हवामान जे आहे त्याच्या संदर्भात बघूयात. वार्षिक पर्जन्यमान 2500 मिलीमीटरपर्यंतसुद्धा असलं तरी हे पीक आपल्याला घेता येऊ शकते. समुद्र सपाटीपासून 2100 मीटर उंचीच्या प्रदेशात याची लागवड आपण करू शकतो. मंडळी, वाढीसाठी पोषक तापमान 23 ते 27 अंश सेल्सिअस इतकं असणं गरजेचं आहे. याच्यासाठी जमीन बघूयात. हलकी ते मध्यम चांगल्या निचऱ्याची जमीन असावी. अतिशय हलक्या जमिनीत चांगले उत्पादन मिळत नाही. उताराच्या जमिनीमध्ये लागवड करताना मशागत आणि लागवड उताराच्या आडव्या दिशेने करावी. रोप लागवड पारंपरिक आणि प्रचलित पद्धतीत करावं. रोपवाटिकेच्या संदर्भात आता बघूयात. 1 एकर क्षेत्र लागवडीमध्ये सर्वसाधारणपणे 2 ते 3 गुंठे क्षेत्र 8 ते 10 सेंटीमीटर उंच उतारानुसार लांबी ठेवणं गरजेचं आहे. याच्यासाठी बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. लागवडीनंतर पावसाचा खंड पडल्यास 20 ते 25 दिवसांनी पहिले आणि 40 ते 45 दिवसांनी दुसरं पाणी देणं गरजेचं आहे. लागवडीनंतर एक महिन्याच्या आत गरजेनुसार खुरपणी आणि कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. आवश्यकतेनुसार तणनाशक वापरणं गरजेचं आहे. आंतरपीक म्हणून उडीद, तीळ, सोयाबीन, तूर, कारळा ही पिके 2:1 या प्रमाणात आपण घेऊ शकतो. आता याचे सुधारित वाण बघणार आहोत. फुले एकादशी हे याचं सुधारित वाण आहे. उत्पादनाच्या संदर्भात या ठिकाणी बघणार आहोत. सरासरी धान्य उत्पादन हेक्टरी 12-14 क्विंटल, कडवा उत्पादन 20-25 क्विंटल, याचा कालावधी सर्वसाधारणपणे 120-130 दिवस इतका आहे. यानंतर बघूयात बरटी. याची दुसरी नावं अशी आहेत ज्याला आपण सावा, शमूल, सावऱ्या, हिंदीत झंगोरा या नावांनीही प्रचलित आहेत. आता ओळख बघूया त्याची. हे एकदल वर्गातील पीक असून 50-100 सेंटीमीटर सरळ उंच वाढते. फुटव्यांची 4-7 पर्यंत संख्या असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे सपाट मऊ बारीक लव असतात. दुष्काळी किंवा अतिपर्जन्यात असलेल्या भागात ही तग धरून राहण्याची यांची क्षमता आहे. धान्य आणि चारा अशा दुहेरी हेतूने याची लागवड केली जाते. भारतातील उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, ओडिशा, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात याची लागवड केली जाते. 0.73 लाख टन एकूण उत्पादन याचं मिळतं. सरासरी उत्पादकता 758 किलो प्रति हेक्टरी इतकी आहे. मंडळी, यानंतर याचं आरोग्यासाठीचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. पचनासाठी हलके अन्न म्हणून उपवासात बरटी भाताप्रमाणे शिजवून खाल्ली जाते. विशेषतः नवरात्रीच्या उपवासासाठी याची खूप मागणी असते. धान्य प्रथिनांचा चांगला स्रोत असून यातील प्रथिने सहज पचण्याजोगी, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असून शरीरात त्यांचे सावकाश पचन होते. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीतील कमी कष्टाची आणि बैठे काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा असा आहे. यातील नियासिन जीवनतत्वामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. लिनोलिक, पालेमेल्टिक आणि ओलिक असंपृक्त मेदामले हृदयरोगी आणि मधुमेहींसाठी उपयुक्त असतात. रक्तातील साखरेची आणि लिपिडची पातळी कमी करण्यासाठी हे प्रभावी आहे. ग्लुटेनमुक्त असून ग्लुटेनची एलर्जी असणाऱ्यांसाठी हे उपयुक्त आहे. यानंतर बघूयात कोडो. याची अन्य नावे अशी आहेत कोदरा, पायगवत, भातगवत, खडक आणि बाजरी. सुमारे 3000 वर्षापासून भारतात या पिकाची लागवड केली जाते. गुच्छेदार गवताप्रमाणे 90 सेंटीमीटरपर्यंत हे वाढते. लघु पौष्टिक तृणधान्यापैकी याचे धान्य सर्वात जाडे भरडे असून तंतुमय पदार्थाचे प्रमाण सर्वात जास्त असते. 100-110 दिवसात हे परिपक्व होते. भारतात जवळपास 1.96 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. त्यातून 0.84 लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता 429 किलो प्रति हेक्टर इतकी आहे. तर मंडळी, याचं आरोग्यासाठीचं महत्त्व आता आपण जाणून घेणार आहोत.

भरपूर तंतुमय पदार्थांमुळे पचन संस्थेच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. अँटी ऑक्सिडेंटचं प्रमाण चांगलं असल्याने मधुमेही लोकांच्या आहारात भाताला पर्याय म्हणून कोडोची शिफारस हे वैद्यकीय तज्ज्ञ करत असतात. यात लेसिथिनची मात्रा अधिक असून ते मज्जा संस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. महिलांवरील रजोनिवृत्तीनंतर होणारा हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल या मुक्ततेसाठी या धान्याचं नियमित सेवन अधिक फायदेशीर ठरतं आणि हे ग्लुटेनमुक्त आहे. याचं लागवड तंत्रज्ञान बघूयात. हलक्या खडकाळ मुरमाड जमिनीपासून ते पोयट्याच्या जमिनीत हे येऊ शकतं. खोल पोयट्याच्या आणि कसदार जमिनीत याचं उत्पादन आपण अधिकचं घेऊ शकतो. तर मंडळी, आत्ता जी आपण माहिती घेतलेली आहे, तर ही जी सगळी भरड धान्य आहेत ती आपण सहजपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये याचा वापर करू शकतो आणि या भरड धान्यांना भाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी भरड धान्याची लागवड करण्यावर कल आता भविष्यामध्ये वाढवणं खूप गरजेचं आहे. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत आपल्या उद्याच्या भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

नाही सखे तो मला जळवी तो हो हिरव्या चुड्या बिगर तेला शोभा कुठली का मल्ला असं खट खट

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, हिंदी सिनेमातील गीतांमधून अनेक असे शब्द आणि रचना येत राहतात ज्या त्या गीताला हिट बनवित असतात. मग त्यातला आणखी एक शब्द म्हणजे साजन. आता या सजना आणि साजनविना आपल्या गीतांचं पाणीही हलत नाही. मग या शब्दावर फक्त गीतच नाही तर चित्रपटही आले. साजन हा प्रत्येकाच्या ओठावर असतोच. मग त्याचे अनेक रंगही आहेत आणि छटाही आहेत. मग साजन अनेक प्रसंगात आपल्यासमोर येत राहतो. तर आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजन या थीमचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात आन मिलू सजना या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हात की सफाई या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवीत आहोत. गीत गायला आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. गीत आहे गुलशन बावरा यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोते हो रेडिओ तेराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे साजन. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे मजरू हे यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन, चित्रपट आहे बहारों के सपने.

श्रोतेहो साजन या थीमचा आनंद घेत आहात आपण रेडिओ तिराणा 91.4 एफएम वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात सौदागर या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र.

गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातील गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे इंदिवर यांचं आणि संगीतकार आहेत अनु मलिक. गंगा जमुना सरस्वती या चित्रपटाच्या माध्यमातून हे गीत देखील खूप लोकप्रिय झालं होतं आणि या गीतामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसल्या होत्या मीनाक्षी शेषाद्री. श्रुती हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे आरजू या चित्रपटातील. गीत गायलं आहे अलका याज्ञिक यांनी. संगीतकार आहेत अनु मलिक आणि गीतकार आहेत आनंद बक्षी.

मैंने प्यार क्यों किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत हिमेश रेशमिया, गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

श्रोतो साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात आजच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओ 93.4 FM वरून. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवित आहोत. गीत गायलं आहे उस्ताद सुलतान खान, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी. साजन या थीमवरील गीतं आपण ऐकत असताना हे एक वेगळं असं गीत देखील आपण आता ऐकणार आहात. जे गीत आहे महबूब यांचं आणि संगीतकार आहेत इस्माईल दरबार.

श्रोतेहो साजन या थीमचा आनंद आपण घेत आहोत रेडिओ किरणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत आहे साजन या चित्रपटातील, जे गीत गायलं आहे कुमार सानू यांनी. खूप सुंदर असं गीत आहे, जे गीत लिहिलं आहे समीर यांनी आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण.

आग ही आग या चित्रपटातील गीत यानंतर ऐकूत आहोत. गीत गायला आहे आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी. गीत आहे अंजन यांचं आणि संगीतकार आहेत आपले बप्पी दा म्हणजेच बप्पी लहेरी.

श्रुते हुस्वर बाहर या कार्यक्रमात साजन या थीम चा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत यस जानकी आणि मोहम्मद अजीज। गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल। चित्रपट आखरी रास्ता या गीतावर थिरकले होते श्रीदेवी आणि बिग बी अमिताभ बच्चन।

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात जसपिंदर नरुला यांनी गायलेल्या समीर यांच्या गीतांचा. संगीतकार आहेत नदीम श्रवण. चित्रपट आहे दिल का रिश्ता.

कुछ कुछ होता है या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे कुमार सानू, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रुतीहुस्वर बहार या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि साधना सरगम. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रमण. चित्रपट आहे दामिनी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा। यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900। आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात बेटा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत। संगीतकार आहेत आनंद मिलिंद।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तिरणाची आरजे प्रगती. पुन्हा आले तुम्हाला भेटायला बिग स्टार घेऊन. आजचे आपले बिग स्टार कोण आहेत याची उत्सुकता सगळ्यांना लागलीच असणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमधील जे काही चॉकलेटी इमेज असणारे नायक राहिले त्यामध्ये देवानंद असतील, राजेश खन्ना असतील, आमिर खान पर्यंत प्रत्येकाने आपल्या हटके स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकली. याच मालिकेत आणखी एक वेगळं नाव म्हणजे अभिनेते शशी कपूर. एक वेगळं अलबेल व्यक्तिमत्व, सतत हसरा चेहरा, गालावरची खळी आणि प्रेमाने स्तुती करणारा, सतत देहबोली हलत ठेवणारा सदाबहार व्यक्ती म्हणजे शशी कपूर. तेच आहेत आजचे आपले बिग स्टार. आज आपल्या बिग स्टार मध्ये आपण जाणून घेऊयात शशी कपूर यांना. तर आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर यांच्या नावाची गोष्ट सुद्धा मोठी रंजक आहे. वडील प्रख्यात अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी त्यांचे नाव बलबीर राज असं ठेवलं होतं, परंतु ते नाव त्यांच्या आईला अजिबात आवडत नसे. शशी यांच्या लहानपणापासूनच चंद्र पाहण्याची त्यांना फार आवड होती, म्हणूनच त्यांचे नाव आईने शशी असं ठेवलं. आणि यानंतर त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. त्यांनी मुंबईत डॉन बॉस्को शाळेत प्रवेश देखील घेतला.

0: भी कर दो
1: छोटी छोटी तेरे घर तेरे समझ कर दर्शन को हम आएंगे।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर यांनी वयाच्या 9व्या वर्षी म्हणजेच 1940 पासून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1941 मध्ये मीना, 1945 मध्ये बचपन आणि यामधील महत्वाचं म्हणजे आग आणि 1951 सालचा आवारा. 1961 मध्ये आलेला धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे 116 सिनेमांमध्ये काम केलं, त्यापैकी 61 चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.

बिक्सा शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम म्हणून. आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर यांनी ज्या प्रमुख चित्रपटात भूमिका केल्या यामध्ये आ गले लग जा, आमने सामने, कन्यादान, कभी कभी, काला पत्थर, चोर मचाए शोर, जब जब फूल खिले, त्रिशूल, दीवार, प्यार का मौसम, रोटी कपड़ा और मकान, शर्मिली, शान, संग्राम, सत्यम शिवम सुंदरम, सुहाग आणि हसीना मान जाएगी या चित्रपटांचा समावेश होतो. शशी कपूर यांचा चित्रपटातील वावर कमालीचा आनंद देऊन जायचा. ते जे भूमिका करायचे त्यांची एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर पडायची. विशेष म्हणजे महिला वर्गांमध्ये त्यांची खास लोकप्रियता होती.

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर। या अशा गुणी अभिनेत्याला 2011 मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं। त्याचबरोबर 2015 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं। याआधी त्यांचे वडील पृथ्वी राज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान देण्यात आला होता। कधी कधी असं बोललं जातं की शशी यांच्या वाट्याला सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका जास्त आल्या, परंतु आपल्या विशेष सादरीकरणातून त्यांनी या भूमिकांनाही ग्लॅमर प्राप्त करून दिलं। आणि जर त्या भूमिकेत ते नसते तर त्याचा विचारही आपण करू शकणारच नाही।
1: हसा मत बोलो।

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर हे असे पहिले भारतीय आहेत ज्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यांनी इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयवरी यांच्याबरोबर द हाऊस होल्डर, शेक्सपियर वाला, बॉम्बे टॉकी, हिट अँड डस्ट अशा चित्रपटात अभिनय केला. त्यांच्या बॉम्बे टॉकीज या चित्रपटात अमिताभ यांनी एक्स्ट्रा अभिनेत्याची भूमिका देखील केली. शशी कपूर यांनी वडिलांचे स्वप्न असलेला पृथ्वी थिएटरचं काम जोमाने पुढे चालवलं.
1: कह दूं तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना,
1: दिल में मेरे आज क्या है
2: क्या है

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आज आपण आपल्या बिग स्टार शो मध्ये जाणून घेतोय शशी कपूर यांना, आणि आजचे आपले बिग स्टार देखील आहेत शशी कपूर. शशी कपूर यांच्या बहुआयामी प्रतिभेचे अनेक रंग आहेत. शशी कपूर यांनी जुनून यासारख्या क्लासिक चित्रपटात तर काम केलंच, परंतु अमिताभ यांना घेऊन त्यांनी अजुबा हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्याचबरोबर गेस्ट हाऊस आणि पोस्ट बॉक्स 999, त्याचबरोबर उत्सव, कलियुग, 36 चौरंग लेन, विजेता आणि जुनून यासारख्या चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली. त्यामुळे ते केवळ एक अभिनेता नव्हते तर फिल्म दुनियेतला एक जाणकार माणूस देखील होते.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. आपल्या वैयक्तिक जीवनात त्यांनी जेनिफर यांच्या सोबत विवाह केला. जेव्हा शशी कलकत्त्यामध्ये नाट्यगृहात अभिनय करायचे तेव्हा जेनिफर आणि त्यांची भेट झाली. यातूनच भाऊ शम्मी कपूर यांनी लग्नासाठी पुढाकार घेतला. तरीही पृथ्वीराज कपूर यांचा मोठा विरोध परदेशी मुलीला होता. त्यानंतर 1958 साली मुंबईत त्यांचे लग्न झालं. या दोघांना करण आणि संजना ही मुलं आहेत. मात्र जेनिफर यांच्या मृत्यूनंतर शशी हे फारच अस्वस्थ झाले. त्यांनी सर्वच कामं सोडून दिली.

बिग स्टार शो ऐकता तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर हिंदी चित्रपट सृष्टीमधील कमालीचे अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक एवढेच नव्हते तर ते एक उत्तम व्यक्तीही होते. त्यांनी कुणालाही दुखवल्याचा कुठेही उल्लेख दिसत नाही. केवळ वारसा मिळाल्याने कुणी मोठा होत नसतो तर त्यासाठी आपलं कर्तृत्वही सिद्ध करावं लागतं हे शशी यांनी दाखवून दिलं. अमिताभ यांच्या समोर त्यांनी सादर केलेला डायलॉग जो त्यांची ओळख आहे तो म्हणजे मेरे पास माँ आहे. त्यामुळं थिएटरही टाळ्यांनी भरून जायचं. परंतु आज त्यांना स्मरून असं म्हणावंसं वाटतं की तुम्हारे पास सब है लेकिन हमारे पास शशी कपूर है.

आजचे आपले बिग स्टार होते शशी कपूर. आजचा आपला बिग स्टार शो होता शशी कपूर यांच्यावरती. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. मी आरजे प्रगती इथेच निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत कनेक्ट राहूयात. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ। सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ। सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:43 सॉरी थोडासा याला उशीर झालाय, पण आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजी प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आणि जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. बरेचसे श्रोते लाईव्ह आलेले आहेत, तर पहिलीच फरमाईश सुरू करते. नवीन आपले नियमित श्रोते जे आहेत, ज्यांची शनिवार टू शनिवार फरमाईश असते, असे आपले श्रोते तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून हिरामण खिराडे, सारिका आम्रपाली, सोनाली आदर्श, आर्यन मंगेश, तसेच त्यांचे मित्र सुरेश भट, सुरेश भट, गौरव खाडे, संतोष कोळी, अनंत कुलकर्णी, रासापा दुर्गे दादा, अकबर शेख, दत्ता कदम, अमोल कांबळे, शिशुकांत डी कांबळे, ओमप्रकाश गीते, मोहम्मद अत्तार, कुबेर मस्के, अशोक शिंदे, रफिक इनामदार, राजकुमार माने, राक्षी मामा, विकास कसबेर, सचिन झेंगडे, सारखं तुम्ही सचिन शेंगडे लिहिता आणि ते सर मला नेहमी म्हणतात तुम्ही शेंगडे आडनाव घेता, तर त्यांचं आडनाव आहे झेंगडे, सचिन झेंगडे सर. गजानन कावरखे, बाळासाहेब सोलनकर, आम्हा सर्व मित्रपरिवाराकडून गोड आवाज असल्यावर प्रगतीताई नमस्कार आणि खरंच थँक्यू सो मच सर. आणि ते म्हणतात 24 मेला त्यांचे पुतणे राहुल आणि रोहिणीचं लग्न आहे, तर त्यांना खरं तर खूप शुभेच्छा देऊयात. आज त्यांची हळद आहे आणि खास त्यांच्यासाठी सरांनी गीत डेडिकेट केलेलं आहे. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते हिरामण खिराडे सर यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश आणि सुरुवात करूयात याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला.

चला, प्रेम रतन धनपायो या चित्रपटातील गीतांनी सुरुवात झाली. पुढची देखील फरमाइश अशीच सुंदर आहे, जी खरं तर सनम पुरी यांच्या आवाजातील खूप सुंदर असं गीत आहे. सनम पुरी यांचा देखील आवाज मला फार आवडतो. जेव्हा त्यांची गीतं ट्रेंडिंगमध्ये चालली होती, जसं की म्हणजे जुनीच गीतं आहेत पण एक नवीन त्याला असा असा ब्लश मारून म्हणतात ना की छान करतात गाणं, तसं केलं त्यांनी गाणं. सगळी जुनी जे त्यांची गाणी जी आहेत ती तशी आहेत. तर असंच एक सुंदर आहे त्यांचं गाणं जे गुलाबी आखे, सनम पुरी यांनी म्हटलं आहे. त्यांचा ग्रुपच खूप भारी आहे खरं तर, आणि त्यांची गीतं देखील मला फार आवडतात. असंच गीत आज पहिल्यांदा पाठवलं आहे रचना संतोष सदामते राजधानी सातारा येथून. त्या म्हणतात आज माझ्या आईसाठी खास फरमाइश करायची आहे गुलाबी आखे आणि सनम पुरी यांच्या आवाजातील प्ले करा. हे गाणं आम्ही दोघींना खूप आमच्या दोघींना पण खूप आवडतं, आईसोबत ऐकताना खूप छान वाटतं. रेडिओ तेरणामुळे आमचा दिवस खूप स्पेशल होईल. थँक्यू सो मच ताई, आणि नक्कीच आई देखील खुश होतील. तर ऐकूयात खास रचना ताई आणि त्यांच्या आईसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश.

चला सुंदर असं गीत पुढचं देखील फरमाईश. असंच आता ढगाळचं वातावरण होतंय, कुठे पाऊस पडतोय, कुठे फक्तच ओझरता येऊन जातोय, कधी आभाळ येते. तर असंच एक सुंदर रौंदळ या चित्रपटातील गीत आहे, ढगानं आभाळ, जे गीत खूप गाजलं आहे, जे गीत गायलं आहे जावेद अली आणि वैशाली माडे यांनी. विनायक पवार यांचं गीत आहे आणि चित्रपटामधली गाणी फार गाजली आहेत या, तर चित्रपट देखील खूप छान आहे पाहायला गेलं तर. तर असंच गीत पाठवलं आहे. श्रोते आहेत नमस्कार आरजे प्रगतीताई, माझं नाव महेंद्र कुमार चव्हाण, राजधानी सातारा. आज साताऱ्याहून बऱ्याचशा फरमाईशी आलेल्या आहेत. तर आज साताऱ्यामध्ये वातावरण थोडंसं ढगाळ आहे आणि या वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी कास परिसरात आहे तर निसर्गाच्या सानिध्यात असताना एक गाणं द्यायचं होतं. त्या गाण्याचे बोल आहेत, ढगानं आभाळ माखलंय ग, असं जे गीत आहे. प्रगतीताई, पाऊस सुरू झाला आहे, एकदा आमच्या साताऱ्याला जरूर भेट द्या. नक्कीच सर, प्रकाश बोबडे सर देखील तसंच म्हणतात, काही टेन्शन असेल तर मॅडम तुम्ही एकदा साताऱ्याला चक्कर माराच आणि आमचं सातारा जे आहे ते लई भारी आहे, तुम्ही एकदा बघा तुमचं टेन्शन दूर होईल असं म्हणतात. तर ते म्हणतात की सातारा म्हणजे जगात भारी मिनी काश्मीर आहे आणि तुम्ही जर आला तर नक्कीच फोन करा, मी आमचा सातारा तुम्हाला फिरवून दाखवेल. क्या बात आहे सर, थँक्यू सो मच सर. आणि मॅडम आजचा बिग स्टार शो खूप छान झाला, सर्व गाणी खूप छान होती आणि माहिती देखील खूप छान सांगितली, थँक्यू सो मच सर, खूप छान. नक्कीच कधी साताऱ्याला येणं झालं, खरं तर याच वातावरणामध्ये यायला पाहिजे, कारण की एक मिनी काश्मीरचा फील जो आहे तो सातारा देऊन जातो. कासपठार पाहायला म्हटलं तर हेच खरं तर जे टायमिंग आहे ते यायला जमेल. तर नक्कीच कधी जर जमलं तर नक्कीच फोन करेन सर आणि नक्कीच आपण सातारा फिरूयात. तसंच प्रकाश बोबडे सर देखील साताऱ्याचे आहेत, बरेचसे आणखीन देखील श्रोते आहेत ते साताऱ्याचे आहेत. तर ऐकूयात, आपले नियमित श्रोते आहेत महेंद्र कपूर चव्हाण राजधानी सातारा येथून, यांचीही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण एक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, यानंतरची फरमाईश मराठी गीतासाठी. एव्हरग्रीन ठरलेलं गाणं आहे हे, आणि तेच गीत आज ऐकायचं आहे. भालू या चित्रपटातील आशा भोसले सुरेश वाडकर यांनी हे सुंदरसं गीत गायलं आहे. ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते सचिन मोकाशे बँक कॉलनी धाराशिव येथून. मराठी गीत आहे आज आम्हाला ऐकायचं आहे. खूप दिवस झाले तुमचा आवाज नाही ऐकला, जरा कामात बिझी होतो, तर तुम्ही गाण्याच्या 4 ओळी म्हणून दाखवा ना असं म्हणतात सर. बापरे, आत्ता मी पाहिलं आहे सर तुमचा मेसेज की गुणगुणून दाखवा म्हणतात सर. जमेल की नाही मला माहिती नाही, पण ट्राय करते. आज बऱ्याच दिवसानंतर तुमचा मेसेज आला तर तुम्ही म्हणताय गुणगुणून दाखवा.
1: गंध फुलांचा गेला सांगून

चा गेला सांगून. खूप सुंदर पुढच्या देखील ओळी आहे. म्हणजे मी जेव्हा भालू हा चित्रपट पाहिला होता ते दोघं खरं तर नवरा बायको आहेत हेच माहिती नव्हतं, जे चित्रपटात आपल्याला दिसतात दोघं. आणि नंतर मला मम्मीने सांगितलं होतं की ते दोघं ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये देखील जोडीदार आहेत. आणि त्या दोघांकडे बघून अक्षरशः म्हणजे तो हिरो तर मला खूप आवडायचा. एकदम गोंडूसा हिरो आहे जो की असं त्याच्याकडे बघून असं वाटत नाही की त्याला राग येत असेल, किंवा त्या हिरोईन ज्या आहेत त्यांना देखील राग येत असेल असं त्यांच्याकडे बघून मला कधी वाटलंच नाही. म्हणजे आत्ता देखील ते गाणं पाहत असेल ना तरी देखील तो फील जो आहे तो माझा लहानपणीचाच फील त्यांच्याबद्दलचा आहे. आणि हे सुंदर असं गीत आवडत राहतं मला सारखंच आणि ऐकत देखील असते मी. तर ऐकूयात आपले जे नियमित श्रोते आहेत सचिन मोकाशे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. तर यानंतरची फरमाईश आहे दारफळ सिन्हा येथून. सुशील शिंदे बोलत आहेत आणि ते म्हणतात रेडिओ तेरणा दररोज ऐकतो, तुमचे सर्व कार्यक्रम चांगले असतात आणि मला आज गीत ऐकायचं आहे बिन कामाचा नवरा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. या चित्रपटात देखील आता जसं आपण आशाताईंचा आवाज ऐकला तसंच पुढचं देखील गीत आशाताईंचं सुपर हिट ठरलेलं मराठी गीत आहे आणि पावसात हे गीत नेहमी आपण ऐकतो, म्हणजे सतत ऐकतो असं देखील. आणि तो आनंद जो आहे तो गाण्याचा खरं तर गाणं पाहताना देखील येतो आणि ऐकताना देखील तो फील होतो. तर जे गीत आहे बिनकामाचा नवरा या चित्रपटातील गीत आहे. तर श्रोते आहेत आपले साई शिंदे, इरा शिंदे, शिवांश ढेरे आणि विवांश ढेरे यांची. तर गीत जे आहे झर मुजर पाऊस वाऱ्यानं अंग माझ ओल चिंब झालं र ओटे पुर टे पुर पाण्याची घुंगर हिरव्या हिरव्या धरेवर आली र बेगी न ये साजणा. आणि पुढे जे गीत चालतं ते म्हणजे एका वेगळ्या लईमध्ये हे चालतं गाणं. तर पुढच्या जे गाण्याचा आनंद आहे तो स्वतःच आपण आशाताईंच्या आवाजात घेऊयात. ऐकूयात आपले दारफळवरून जे श्रोते आहेत, नियमित श्रोते, साई शिंदे, इरा शिंदे, शिवांश ढेरे, विवांश ढेरे यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश जी आहे, जे ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत नाच, असं जे गीत संजू राठोड यांचं ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे ते गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत पण खूप दिवसानंतर फरमाईश पाठवतात. संदीप क्षीरसागर फ्रॉम भूम धाराशिव येथून, आणि मराठी ट्रेंडिंग सॉन्ग मला ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. नक्कीच सर आपली फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात संदीप क्षीरसागर सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल।
1: सर, ट्रेंडिंग सॉन्ग नंतर पुन्हा एकदा जाऊयात 90s मध्ये ऑरा मध्ये आणि 90s मध्ये सुपरहिट ठरलेला चित्रपट मैंने प्यार किया या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि सर्वांचाच लोकप्रिय ठरलेला चित्रपट आहे आणि त्यातली गाणी तर म्हणजे सर्वांना आज देखील तेवढीच आवडतात। तर असंच गीत पाठवलं आहे श्रोते, म्हणतायत शिवार वार्ता कार्यक्रमासाठी फरमाईश। ओके, शिवार वार्ता टीम, ओके, आम्ही सर्व शेतकरी बांधव रोज तुमचा कार्यक्रम मोठ्या आवडीने पाहतो ऐकतो। आमच्या या प्रसन्न दिवशी आम्हाला एक लोकप्रिय गाण्याची इच्छा आहे, तर आजची आमची विनंती आहे ती नक्कीच पूर्ण करा। आज आम्हाला मैंने प्यार किया या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे। सर्वांनाच माहिती आहे सलमान खान आणि भाग्यश्री यांची जोडी जी दिसते आज देखील ती सर्वांना आवडते। चित्रपट तेवढाच आवडतो कितीही वेळेस तो आपण चित्रपट पाहिला, फॅमिलीसोबत पाहण्यासारखा चित्रपट आहे आणि हेच गीत आज सर्वांना ऐकायचं आहे। श्रोते आहेत श्री जयराम पाटील, महेश पाटील, अरुण पाटील, योगेश पाटील, सुदर्शन पाटील, विश्वनाथ पाटील, सचिन पाटील, शंकर पाटील, कृष्णा पाटील, रामेश्वर पाटील, चंद म्हणजे आज सगळे पाटील फॅमिली आहेत, जयदीप पाटील, श्रीराम पाटील, ओंकार पाटील आणि श्रेयस पाटील, आमची ओळख आहे समस्त पाटील फॅमिली, मुक्काम पोस शेडशिंगे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। आज आमची फरमाईश नक्कीच पूर्ण करा अशी आशा करतोय। नक्कीच सर, काल तर मला घेणं झालं नाही बऱ्याचशा फरमाईशी, तर आज नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करते। तर थँक्यू सो मच पाटील फॅमिली, आणि ऐकूयात आता पाटील फॅमिलीची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश।

चला तर 90s मधलं हिट सॉंग आताच आपण ऐकलं. पुढची फरमाईश घेऊयात का यामध्ये चित्रपटातील गीतासाठी. आणि अभिजित आणि साधना सरगम यांचा आवाज आहे, हे गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते जे आहेत ते म्हणजे कव्हे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथून शिवराम मस्के आणि शर्मिला मस्के. तर सर म्हणतायत एक सुविचार पाठवतो तुमच्याकडे. सुविचार असा आहे, ज्या लोकांना हिऱ्यासारख्या माणसाला जपता येत नाही भविष्यात त्यांना दगडाच्या काळजाची माणसं भेटली जातात आणि मग शेवटी फक्त पश्चाताप करत राहतात. आयुष्य सगळं काही भेटेल पण मनासारखी व्यक्ती भेटायला नशीब लागतं, पण आपल्या अहंकारामुळे आणि आपल्या व्यवहारामुळे आपण त्यांना गमावून बसतो. लक्षात ठेवा, अंदाज पाण्याचा असो किंवा माणसाच्या, एकदा चुकला की बुडणं निश्चित आहे. खूप सुंदर सुविचार पाठवलं सर, थँक्यू सो मच. ऐकवात शिवराम मस्के सर आणि शर्मिला मस्के यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर यानंतरची फरमाइश ऐकूयात. आपले नियमित श्रोते आहेत व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर, आणि त्यांना आज गीत ऐकायचं आहे. ते म्हणत आहेत की त्यांना 90s मध्ये हम आपके हैं कौन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, आणि गीताचे बोल खूप सुंदर आहेत. चॉकलेट लैम ज्यूस आइसक्रीम टॉफिया पहले जैसे अब मेरे शौक है कहा शौक है कहा गुड़िया खिलौने मेरी सहेलियाँ अब मुझे लगती है सारी पहेलियाँ ये कौन सा मोड है उम्र का. असं जे गीत माधुरी दीक्षित यांनी गायलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये त्या दाखवल्यात इतक्या चुलबुल्या, तर त्याच्यामुळे हे सुंदर असं गीत त्यांच्या वरती करण्यात आलं. आणि तेच गीत आज त्यांना ऐकायचं आहे. देव कोहली यांचं गीत आहे, राम लक्ष्मण यांचं म्युझिक आहे, गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी. ऐकूयात व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

वेलकम बैक आरजे प्रगत सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमाचा 90s चा तडका हा सुंदर अशी गाण्यांनी लागला आजच्या फरमाइशला. पुढची फरमाइश लगान या चित्रपटातील गीतासाठी श्रोते आहेत. ते म्हणतायत नमस्ते प्रगतीताई, आत्ताच आमचे मित्र हिरामन खिराडे यांची फरमाइश ऐकली आणि दुसरं देखील गीत खूप सुंदर असं झालेलं आहे आणि जवळजवळ 1100 ते 1200 किलोमीटर अंतराहून रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आमची सर्वांची मैत्री झालेली आहे आणि आम्ही सर्वजण भेटलो देखील आहेत आणि आनंद आमचा द्विगुणित झाला आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि तेरणाच्या माध्यमातून खूप असे मित्र भेटलेले आहेत आणि आम्हाला ज्ञान मिळतं. म्हणूनच ब्रीदवाक्य आहे, आपली माणसं आपला आवाज हे अतिशय शोभण्यासारखं आहे. असो सध्या उन्हाचे दिवस आहेत, यातून सुटका होण्यासाठी थोडंसं अलगद बाजूला होऊन मला एक गीत निसर्गावर आधारित ऐकू वाटत आहे. तर आज लगान या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत राजवीर प्रणव, मेघा राणी, सिंधू, रेखाताई, बाळासाहेब विठ्ठल सोनरकर, गाव पांडेगाव, तहसील अथणी, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक येथून आपले नियमित श्रोत आहेत पण कधीतरी फरमाइश पाठवत असतात. तर थँक्यू सो मच सर, नक्कीच आपली फरमाइश पूर्ण करते. ऐकूया आपले नियमित श्रोते जे आहेत सोलणकर सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाइश.

चला तर यानंतरची फरमाईश घेते. पुढची फरमाईश देखील छान अशा गीतासाठी, चित्रपट कुदरत. आणि या चित्रपटातील गीत मला हे देखील फार गीत आवडतं, किशोरदांच्या आवाजातील देखील आवडतं आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील देखील. तर आपण कोणाच्या आवाजात ऐकूत हा प्रश्न पडला, कारण की दोन्हीही गीतं मला फार आवडतात. तर पुढची फरमाईश कुदरत या चित्रपटातील गीतासाठी, सोनाली बारबोले.

0: थे तुम्हारे बिना। प्रत्येक वाक्य जे आहे ते मला खूप आवडतं या गाण्यामधलं। गाणंच खूप छान मुळात लिहिलेलं आहे आणि ते पडद्यावरती देखील खूप साजेसं असं दाखवण्यात आलं आहे। प्रत्येक वाक्य वेगळं काहीतरी सांगतं, प्रेमाबद्दलची एक भावना सांगणारं हे गीत आहे। तर हे सुंदरसं गीत ऐकायचं आहे आपल्या नियमित श्रोता ज्या आहेत अकलूज येथून, सोनाली बारबोलेताई यांची व्हॉट्सअप फरमाईश ऐकूयात।
1: करिए ओरिजिनल।

चला यानंतरची फरमाईश ऐकूयात. असंच सुंदर गीत आहे आणि ते गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते जे आहेत गजानन कावरके तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून. आजकाल मला श्रोत्यांचे इतके ॲड्रेस पाठ झालेत ना, असं कन्फ्यूज होतं, नाव आलं की पुढचा ॲड्रेस आपोआप तोंडातून जातो आणि मला असा प्रश्न पडतो की खरंच मी बरोबर घेतलं आहे की नाही श्रोत्यांचा ॲड्रेस, पण बरोबर तोंडातून रिसोड जिल्हा वाशिम म्हणतं आजकाल असं पाठ झालेत सर्वांचे ॲड्रेस. असेच आपले नियमित श्रोते आहेत गजानन कावरके सर. सर म्हणतायत दिदी 5 दिवसानंतर फरमाईश पाठवत आहे, रोटी कपडा

मखान या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. रवी बोरकर, शिवम कावरके, हिरामण खिराडे, सचिन झेंगडे. मी झेंगडे बरोबर म्हणते सर, बाकीचे जे लोक आहेत झेंगडे नाही शेंगडे असं लिहून पाठवतात, मग मी कन्फ्यूज होते मी की मीच चुकते की काय. म्हणून मी तुम्हाला सारखं विचारते की तुमचं आडनाव झेंगडे आहे सर, मी व्यवस्थितच प्रोनाऊन्सिएशन करत असते. तर सर्वांना सांगते, आपले श्रोत्यांचे त्यांचे फ्रेंड्स आहेत त्याच्यामध्येच कन्फ्युजन आहे की त्यांचं झेंगडे आहे शेंगडे आहे काय आडनाव आहे ह्याच्यामध्ये. मित्रांमध्येच सर तुम्ही एकदा सांगा, आपल्या तेरणाच्या ग्रुपवरती तुम्ही खास हे सांगा की तुमचं आडनाव काय आहे, कारण की प्रत्येक जण वेगळं काहीतरी नाव घेतो. तर हरकत नाही, वळूयात ह्या परमेशीकडे, ऐकूयात गजानन कावरके सर यांची व्हॉट्सअप फरमाइश. जे सुंदर असं गीत जिने तमान यांना पावसात भिजवून जे इतकं गॉजियस गाणं केलेलं आहे ना त्यांच्यासोबत, ओ माय गॉड, माय फेवरेट ऑफ मॅन आहे तो म्हणजे मनोज कुमार, आणि त्याचंच एक सुंदर असं गीत आहे. ऐकूयात गजानन कावरके सर यांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला सुंदर असं गीत, पुढची फरमाइश अशाच पुन्हा एकदा याराणा या चित्रपटातील गीत. बिग बी यांच्यासोबत हे सुंदर असं गीत चित्रित करण्यात आलं आहे आणि सर्व मित्रांसाठीच आपण हे गाणं डेडिकेट करत असू. असंच हे गीत ऐकायचं आहे. श्रोत आहेत ग्रामपंचायत गुळपूळ येथून भावी सरपंच धनाजी चिकणे, अल्ताफ शेख, समाधान चिकणे, हुसेन शेख. आज याराणा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे तर आनंद घेऊयात याराणा या चित्रपटातील गीताचा. ऐकूयात नियमित श्रोते जे आहेत आपले, धनाजी चिकणे, अल्ताफ शेख, समाधान चिकणे, हुसेन शेख यांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला तर पुढची फरमाईश, खरं तर मलाच फार ते गीत आवडतं कारण की माझ्या फेवरेट आवडत्या ॲक्टरचं ते गाणं आहे. म्हणजेच चॉकलेट बॉय ज्यांना मी म्हणत असते असे जे आहेत ते म्हणजे देवानंद साहेब. आणि जो माणूस खूप मला आवडतो खरं तर, का माहिती नाही पण त्याच्या प्रेमातच आहे मी असं म्हणेन, देवानंद साहेब इतके मोठे त्यांचे फॅन आहे मी. आणि त्यांच्यासोबत आहेत झीनत अमान यांचं जे गीत आहे, हिरा पन्ना या चित्रपटातील गीत आहे, किशोरदांचा आणि लता मंगेशकर यांचा आवाज आहे, आनंद बक्षी यांचं गीत आणि आर्डिनचं म्युझिक असलेलं हे सुंदर असं गीत मला देखील फार आवडतं. तर तेच गीत आज पाठवलं आहे आपल्या नियमित श्रोत्या ज्या शनिवार टू शनिवार फरमाईश पाठवत असतात अशा, म्हणजे शुभांगी ताई. तर त्या म्हणत आहेत मुलं थोडी बाहेर गेली होती तर आत्ता आलेली आहेत, तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे असं ते म्हणत आहेत की पन्ना की तमन्ना आहे हे गीत ऐकायचं आहे. आणि मेल फिमेल आवाजात आहे हे गाणं. तर शुभांगी नामदेव पवार, देवयानी सिद्धी शिवम शिवरत्न. तर नक्कीच आता म्हणजे चार ओळी तर गुणगुणायच लागतील कारण की ताईंना माझा आवाज आवडतो आणि त्या म्हणतात परत मग की का गुणगुणलं नाही गाणं. म्हणजे असे बरेचसे श्रोते आहेत ज्यामध्ये लिस्ट केली तर येईल की मॅडम तुम्ही आम्ही जेव्हा फरमाईश पाठवतो तेव्हा चार ओळी गुणगुणून दाखवा, तर त्यामध्ये शुभांगी ताई देखील आहेत. तर नक्कीच

बन जाए, चाहे मेरा दिल जाए। त्याचं पुढचं एक कडवं म्हणजे सर्वच कडवे छान आहेत त्यातली। तर

अपनी जगह से कैसे पर्वत है जाए, चाहे मेरी जान जाए चाहे मेरा दिल जाए। ऐकवा तो शुभांगिताई आणि सर्व त्यांच्या मुलांसाठी ही व्हॉट्सअपवर मायश।

चला एव्हरग्रीन गाण्यानंतर पुढची देखील फरमाइश अशाच गीतासाठी आहे, पण तत्पूर्वी एक काही टिप्स आपल्याला श्रोत्यांनी दिलेल्या आहेत. आपले नियमित श्रोते जे आहेत सिद्धेश्वर शेळके सर, तर काय म्हणतात पाहूयात. ते म्हणतायत शुभ दुपार, गुड आफ्टरनून कार्यक्रमात लाईव्ह असलेल्या सर्व श्रोत्यांना देखील असं म्हणतात. आणि माझा अनुभव तर सध्या कडक ऊन आहे, त्यामुळे तुम्ही घरात असाल किंवा रानात असाल किंवा तुमच्या व्यवसायामध्ये असाल, कामामध्ये असाल, तर वेळ भेटेल तेव्हा पाणी पेत चला. वेळेत लिंबू पाणी तसंच लिंबू पाणी हे आयुष्य प्या, कारण ओके अवश्य प्या लिहायचं, ओके अवश्य प्या, कारण लिंबामध्ये आषाढीचे ॲसिडिटीचे असेल आय थिंक सो प्रमाण. म्हणजे मराठीत काय होतं की टायपिंग करताना थोडंसं वेगळं ते टाईप होतं, तर सरांकडून आय थिंक सो तसं झालं असेल. तर प्रमाण जास्त असतं असं म्हणताय. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतं लिंबू पाणी, अशक्तपणा दूर होतो, त्यामुळे लिंबू पाणी हे अवश्य प्यावे. प्रयोग स्वतः मी करतो आणि मग दुसऱ्यांना देखील सांगतो. त्यातून मला एक अनुभव आलेला आहे की आपण ऊसाचा रस पीत असाल तर त्यामध्ये बर्फ न टाकता लिंबू टाकून किंवा सेंधव मीठ जे असतं ते जर प्याल तर अत्यंत चांगला फायदा आहे. आणि फ्रीजमधील थंड पाणी न पिता माठातील पाणी प्यावं, आयुर्वेदामध्ये देखील सांगितलेलं आहे. म्हणतात थंड पाण्यामुळे जसा तवा तापल्यानंतर त्यावर आपण पाणी टाकतो आणि तव्यावरचा चरचर असा आवाज येतो आणि दूर निघतो, त्याचप्रमाणे उन्हातून आल्यावर फ्रीजमधील अथवा बर्फ टाकून थंड पाणी किंवा रस हे घेऊ नका. त्यावर उन्हातून आल्यानंतर थोड्या वेळाने माठातील पाणी घ्यावे, लिंबू पाणी देखील घ्यावे असं त्यांनी सांगितलं. नक्कीच सर. आणि तसंच तुम्ही उन्हाळ्यामध्ये ताक देखील पिऊ शकता दुसऱ्या दुपारच्या वेळेस, पण रात्री नाही. जे आंबट पदार्थ जसे लिंबू असेल, ताक असेल, आंबा असेल, हे दुपारच्या वेळी घेणं आवश्यक आहे. आंबट पदार्थ रात्री खाऊ नयेत, ज्यादा गरम ज्यादा थंड हे पदार्थ देखील रात्री घेऊ नये असं आयुर्वेदिकामध्ये देखील सांगितलं आहे असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर, एवढा सुंदर असा तुम्ही उन्हाळ्यात आपण काळजी स्वतःची कशी घ्यावी हे सांगितलं, तर थँक्यू सो मच सर. तर पुढची फरमाइश घेऊयात. बरेच दिवस झालं आपले जे श्रोते आहेत नियमित श्रोते, ते म्हणजे हिंगणगाव इथून, कवठे महांकाळ इथून आपले नियमित श्रोते आहेत प्रवीण सपकाळ सर, तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली इथून. आपला रेडिओ तणा सलूनमध्ये कंटिन्यू चालू असतो. आज त्यांना गीत ऐकायचं आहे, ते देखील माझ्याजवळ खूप आहे. काय माहिती ते गीत मला का आवडतं, पण खूपच आवडतं ते गीत. त्याचे लिरिक्स असतील, ते फील असेल त्या गाण्यातलं, इतकं आवडतं मला. चित्रपट आहे पुकार आणि गीत गायलं आहे सोनू निगम आणि अनुराधा पौडवाल यांनी. खूप जवळ वाटतं हे गाणं जेव्हा ऐकते तेव्हा. काय माहिती गाण्यात एक वेगळाच फील आहे जो खूप लागून राहतो. असंच गीत सरांना देखील आज ऐकायचं आहे. थँक्यू सो मच सर एवढी सुंदर फरमाइश पाठवल्याबद्दल. आणि कस्टमर देखील आहेत असं म्हणतात. बरेच दिवस झालं सर, बजरंग सरांची देखील फरमाइश आली होती काल, मला घेणं झालं नाही, तर दोघांना देखील सॉरी म्हणते. बऱ्याच दिवसानंतर तुमची फरमाइश आली आहे, पूर्ण करते. दीदींनी देखील आता सांगितलं की तुम्ही फरमाइश घ्या, नक्कीच मग लक्षात राहिलात म्हणून. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते प्रवीण सर आणि बजरंग सर आणि रेश्मा दीदी आणि आई वडील असं सर्वजण एकत्र आहोत असं त्यांनी सांगितलं. तर थँक्यू सो मच, असंच प्रेम करत राहा, ऐकत राहा रेडिओ तणा 90.4 FM.

चला या सुंदर अशा गीतानंतर म्हणजे काहीतरी वेगळ्याच जगात जाते जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा. काय माहिती इतकं फील देऊन जातं ते गाणं. आता देखील तर त्याच गाण्यामध्ये म्हणजे थोडंसं असल्यासारखे आहे मी. पण पुढची फरमाईश घेते. पुढची फरमाईश आहे, नमस्कार, मी नितीन कुलकर्णी चौधरी, आम्हाला हस्त आले.

आपण एकदा आहात रेडिओ तर 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि यानंतरची फरमायूश आहे सुंदरश गीतासाठी पुन्हा एकदा फरमायूश सचिन आणि रंजिता यांच्यावर चित्रित झालेलं हे सुंदरसं गीत आहे आणि गीत हेमलता यांनी गायलेलं आहे तर गीत पाठवलं आहे आपले श्रोते आहेत नवीन श्रोते पहिल्यांदा फरमायूश पाठवतात स्वाती प्रकाश गाडीतही आहेत ज्या मुक्कम पोस्ट टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून त्यालाच त्यांनी

चला सुंदर अशा गीतानंतर वळूयात पुढच्या देखील फरमाईशकडे. असंच छान असं गीत आहे लता मंगेशकर यांच्या आवाजातील अर्पण हा चित्रपट. श्रोते आहेत औसा येथून महेश अपसिंगीकर, साधना, निलेश, सपना, अजय, शशांक, आदित्य, साबी, रियांश, यश, शिव अपसिंगीकर, पूर्ण अपसिंगीकर फॅमिली औसा येथून आपले नियमित श्रोते. आज त्यांना अर्पण या चित्रपटातील हे सुंदर असं गीत ऐकायचं आहे. हे देखील गीत खूप छान वाटतं मला ऐकायला. आनंद बक्षी यांचं गीत आहे, लता मंगेशकर यांचा आवाज. ऐकूयात अपसिंगीकर फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर पटकन वेळ गेली कशी समजत नाहीये. 3:30 वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची, उशीर आले होते त्यामुळे 3:30 घेतलाय कार्यक्रम. तर पुढची फरमाईश एक सुंदर गीत आहे, द बर्निंग ट्रेन या चित्रपटातील गीत आहे, मोहम्मद रफी आशा भोसले यांचा आवाज आहे. तर हे गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत, नमस्कार, शुभ दुपार. रेडिओ तेरणामधील सर्व श्रोत्यांना नमस्कार. विष्णू प्रल्हाद बैकरे राहणार उमरगा कोर्ट तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून बोलत आहे. मित्रमंडळी आहेत माधव गोरेवार, बनिका पठाण, माधव मठपती, शिवाजी गायकवाड, शादुल पठाण, चांद मिर्जा, बाबूराव कोंबले, चाचा शेख, अनिल मोगले, खंडू बैकरे, काशीनाथ तम्मलवार, हाजी शेख, अफसाना शेख, अशी आमची टीम आहे. इंडिया मेन्स फेअर अहमदपूर येथे टेलर काम करत असताना आमचा रेडिओ कंटिन्यू रेडिओ तेरणा आम्ही कार्यक्रम ऐकत असतो. उन्हाळा खूप आहे तरी पण आमचा रेडिओ तेरणा कार्यक्रम ऐकत असताना ताई आपला आवाज आमचं मन मोहून टाकतो आणि म्हणूनच सर्व मंडळी यांना आज हे गीत ऐकायचं आहे. तर जाता जाता असंच म्हणेल की

इस मंजर पर मिलने वाले, इस मंजर पर मिलने वाले उस मंजर तक खो जाते हैं। चला तर वेळ टाटा बाबा म्हणण्याची, असंच प्रेम करत रहा, ऐकत रहा रेडिओ तिणा 90.4 FM। ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी राहिल्या असतील नक्की सोमवारी फरमाईश पूर्ण करत, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध, रेडिओ तेरणा 90.4 FM.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाच्या विषयावरील माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, आपण सर्व जाणताच आहात की 2023 हे भरडधान्य वर्ष जाहीर झाल्यापासून त्याच्या आरोग्यविषयीच्या फायद्याविषयी फार मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे. पण आपण या पिकांची शेतीमध्ये लागवड कशी करावी, त्याचबरोबर या पिकांच्या माध्यमातून आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, या अनेक विविध बाबींविषयी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत. मंडळी, भरडधान्य ही पोषक आणि आरोग्यासाठी उपयुक्त असली तरी प्रामुख्याने दुर्लक्षित आहेत. काही प्रमाणात त्यांची आदिवासी किंवा दुर्गम पट्ट्यांमध्ये लागवड होते. त्यांच्या लागवडीखालील क्षेत्र अत्यंत कमी असल्यामुळं सध्या भरडधान्याविषयी होत असलेल्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीची पूर्तता कशी होणार असा प्रश्न आहे. कारण ही धान्य जर आपण शेतकऱ्यांनी पिकवलीच नाहीत तर सर्वसामान्याच्या ताटात कशी येणार. म्हणजेच या आरोग्यासाठीच्या महत्त्वाच्या असलेल्या पिकांच्या लागवडीमध्ये असलेल्या संधी आपण ओळखणं खूप गरजेचं आहे. कमी पाण्यावरील ही पिके कोरडवाहू शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला निश्चितपणे चालना देऊ शकतात. मंडळी, आता याच्यामध्ये जे विविध वाहन आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला बघणार आहोत वरई. त्याला दुसरी नावं अशी आहेत की त्याला वरी आणि वरी कुटकी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. याची ओळख बघूयात. धान्याचा आकार सर्वात लहान असल्यामुळे इंग्रजीमध्ये लिटल मिलेट या नावाने ती ओळखली जातात. भारतातील पारंपरिक पिकांपैकी एक असलेल्या पिकाची महाराष्ट्रात अमरावती, चिखलदरा, धारणी, नगर, नाशिक, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. दुर्गम प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न असलेल्या या धान्याची अन्यत्र ओळख ही उपवासासाठीचं धान्य अशीच आहे. एकदल प्रकारातील या पिकांची उंची 30 ते 150 सेंटीमीटरपर्यंत असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे असून मऊ किंवा त्यावर लव असते. खोड काडीसारखे बारीक सरळ वाढणारे असते. भातासारखी यास फुले येत असून 4 ते 5 सेंटीमीटर लांबीच्या लोंब्या येतात. दुष्काळजन्य परिस्थितीत तग धरणारे हे पीक अधिक पर्जन्यमानातही चांगले उत्पादन देणारे आहे. आता आरोग्यासाठीचं महत्त्व याच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आता याचं आरोग्याच्या संदर्भातलं महत्त्व या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. साधारणपणे भगरीमध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण भरपूर आहे. सर्वसामान्य लोक केवळ उपवासाच्या दिवशीच याचं सेवन करतात. गहू भाताला पर्याय म्हणून दैनंदिन आहारात त्याचा समावेश करायला हवा. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या विकारांवर हे उपयुक्त आहे. अधिक तंतुमय पदार्थांमुळे मधुमेही रुग्णांसाठी ते लाभदायक आहे. शरीरात साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात याची महत्त्वाची भूमिका असते. आता लागवड तंत्रज्ञानाच्या संदर्भात आपण जाणून घेऊयात. याच्यासाठी अनुकूल हवामान जे आहे त्याच्या संदर्भात बघूयात. वार्षिक पर्जन्यमान 2500 मिलीमीटरपर्यंत सुद्धा असलं तरी हे पीक आपल्याला घेता येऊ शकते. समुद्र सपाटीपासून 2100 मीटर उंचीच्या प्रदेशात याची लागवड आपण करू शकतो. मंडळी, वाढीसाठी पोषक तापमान 23 ते 27 अंश सेल्सिअस इतकं असणं गरजेचं आहे. याच्यासाठी जमीन बघूयात. हलकी ते मध्यम चांगल्या निचऱ्याची जमीन असावी. अतिशय हलक्या जमिनीत चांगले उत्पादन मिळत नाही. उताराच्या जमिनीमध्ये लागवड करताना मशागत आणि लागवड उताराच्या आडव्या दिशेने करावी. रोप लागवड पारंपरिक आणि प्रचलित पद्धतीत करावं. रोपवाटिकेच्या संदर्भात आता बघूयात. 1 एकर क्षेत्र लागवडीमध्ये सर्वसाधारणपणे 2 ते 3 गुंठे क्षेत्र 8 ते 10 सेंटीमीटर उंच उतारानुसार लांबी ठेवणं गरजेचं आहे. याच्यासाठी बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. लागवडीनंतर पावसाचा खंड पडल्यास 20 ते 25 दिवसांनी पहिले आणि 40 ते 45 दिवसांनी दुसरं पाणी देणं गरजेचं आहे. लागवडीनंतर 1 महिन्याच्या आत गरजेनुसार खुरपणी आणि कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. आवश्यकतेनुसार तणनाशक वापरणं गरजेचं आहे. आंतरपीक म्हणून उडीद, तीळ, सोयाबीन, तूर, कारळा ही पिके 2:1 या प्रमाणात आपण घेऊ शकतो. आता याचे सुधारित वाण बघणार आहोत. फुले एकादशी हे याचं सुधारित वाण आहे. उत्पादनाच्या संदर्भात या ठिकाणी बघणार आहोत. सरासरी धान्य उत्पादन हेक्टरी 12 ते 14 क्विंटल, कडवा उत्पादन 20 ते 25 क्विंटल, याचा कालावधी सर्वसाधारणपणे 120 ते 130 दिवस इतका आहे. यानंतर बघूयात बरटी. याची दुसरी नावं अशी आहेत ज्याला आपण सावा, शमूल, सावऱ्या, हिंदीत झंगोरा या नावांनीही प्रचलित आहेत. आता ओळख बघूया त्याची. हे एकदल वर्गातील पीक असून 50 ते 100 सेंटीमीटर सरळ उंच वाढते. फुटव्यांची 4 ते 7 पर्यंत संख्या असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे सपाट, मऊ, बारीक लव असतात. दुष्काळी किंवा अतिपर्जन्यात असलेल्या भागात ही तग धरून राहण्याची यांची क्षमता आहे. धान्य आणि चारा अशा दुहेरी हेतूने याची लागवड केली जाते. भारतातील उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, ओडिशा, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात याची लागवड केली जाते. 0.73 लाख टन एकूण उत्पादन याचं मिळतं. सरासरी उत्पादकता 758 किलो प्रति हेक्टरी इतकी आहे. मंडळी, यानंतर याचं आरोग्यासाठीचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. पचनासाठी हलके अन्न म्हणून उपवासात बरटी भाताप्रमाणे शिजवून खाल्ली जाते. विशेषतः नवरात्रीच्या उपवासासाठी याची खूप मागणी असते. धान्य प्रथिनांचा चांगला स्रोत असून यातील प्रथिने सहज पचण्याजोगी, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असून शरीरात त्यांचे सावकाश पचन होते. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीतील कमी कष्टाची आणि बैठे काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा असा आहे. यातील नियासिन जीवनतत्वामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. लिनोलिक, पालेमेल्टिक आणि ओलिक असंपृक्त मेदामले हृदयरोगी आणि मधुमेहींसाठी उपयुक्त असतात. रक्तातील साखरेची आणि लिपिडची पातळी कमी करण्यासाठी हे प्रभावी आहे. ग्लुटेनमुक्त असून ग्लुटेनची एलर्जी असणाऱ्यांसाठी हे उपयुक्त आहे. यानंतर बघूयात कोडो. याची अन्य नावे अशी आहेत कोदरा, पायगवत, भातगवत, खडक आणि बाजरी. सुमारे 3000 वर्षापासून भारतात या पिकाची लागवड केली जाते. गुच्छेदार गवताप्रमाणे 90 सेंटीमीटरपर्यंत हे वाढते. लघु पौष्टिक तृणधान्यापैकी याचे धान्य सर्वात जाडे भरडे असून तंतुमय पदार्थाचे प्रमाण सर्वात जास्त असते. 100 ते 110 दिवसात हे परिपक्व होते. भारतात जवळपास 1.96 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. त्यातून 0.84 लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता 429 किलो प्रति हेक्टर इतकी आहे. तर मंडळी, याचं आरोग्यासाठीचं महत्त्व आता आपण जाणून घेणार आहोत. भरपूर तंतुमय पदार्थांमुळे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. अँटीऑक्सिडंटचं प्रमाण चांगलं असल्याने मधुमेही लोकांच्या आहारात भाताला पर्याय म्हणून कोडोची शिफारस हे वैद्यकीय तज्ज्ञ करत असतात. यात लेसिथिनची मात्रा अधिक असून ते मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. महिलांवरील रजोनिवृत्तीनंतर होणारा हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल या मुक्ततेसाठी या धान्याचं नियमित सेवन अधिक फायदेशीर ठरतं. आणि हे ग्लुटेनमुक्त आहे. याचं लागवड तंत्रज्ञान बघूयात. हलक्या, खडकाळ, मुरमाड जमिनीपासून ते पोयट्याच्या जमिनीत हे येऊ शकतं. खोल पोयट्याच्या आणि कसदार जमिनीत याचं उत्पादन आपण अधिकचं घेऊ शकतो. तर मंडळी, आत्ता जी आपण माहिती घेतलेली आहे, तर ही जी सगळी भरड धान्य आहेत ती आपण सहजपणे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये याचा वापर करू शकतो. आणि या भरड धान्यांना भाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी भरड धान्याची लागवड करण्यावर कल आता भविष्यामध्ये वाढवणं खूप गरजेचं आहे. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत आपल्या उद्याच्या भागामध्ये. आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे विवरण आणि मा

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, हिंदी सिनेमातील गीतांमधून अनेक असे शब्द आणि रचना येत राहतात ज्या त्या गीताला हिट बनवित असतात. मग त्यातला आणखी एक शब्द म्हणजे साजन. आता या सजना आणि साजनविना आपल्या गीतांचं पाणीही हलत नाही. मग या शब्दावर फक्त गीतच नाही तर चित्रपटही आले. साजन हा प्रत्येकाच्या ओठावर असतोच. मग त्याचे अनेक रंगही आहेत आणि छटाही आहेत. मग साजन अनेक प्रसंगात आपल्यासमोर येत राहतो. तर आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजन या थीमचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात आन मिलू सजना या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हाथ की सफाई या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवित आहोत. गीत गायला आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. गीत आहे गुलशन बावरा यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोते हो रेडिओ तेराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे साजन. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन, चित्रपट आहे बहारों के सपने.

श्रोतेहो साजन या थीमचा आनंद घेत आहात आपण रेडिओ तिराणा 91.4 एफएम वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात सौदागर या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातील गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे इंदिवर यांचं आणि संगीतकार आहेत अनु मलिक. गंगा जमुना सरस्वती या चित्रपटाच्या माध्यमातून हे गीत देखील खूप लोकप्रिय झालं होतं आणि या गीतामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसल्या होत्या मीनाक्षी शेषाद्री. श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे आरजू या चित्रपटातील. गीत गायलं आहे अलका याज्ञिक यांनी. संगीतकार आहेत अनु मलिक आणि गीतकार आहेत आनंद बक्षी.

मैंने प्यार क्यों किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत हिमेश रेशमिया, गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

श्रोतो साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात आजच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओ 93.4 FM वरून. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील गीत यानंतर ऐकत आहोत. गीत गायलं आहे उस्ताद सुलतान खान, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी. साजन या थीमवरील गीतं आपण ऐकत असताना हे एक वेगळं असं गीत देखील आपण आता ऐकणार आहात. जे गीत आहे महबूब यांचं आणि संगीतकार आहेत इस्माईल दरबार.

श्रोते हो साजन या थीमचा आनंद आपण घेत आहोत रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत आहे साजन या चित्रपटातील, जे गीत गायलं आहे कुमार सानू यांनी. खूप सुंदर असं गीत आहे, जे गीत लिहिलं आहे समीर यांनी आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण.

आग ही आग या चित्रपटातील गीत यानंतर ऐकूत आहोत. गीत गायलं आहे आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी. गीत आहे अंजन यांचं आणि संगीतकार आहेत आपले बप्पी दा म्हणजेच बप्पी लहेरी.

श्रुती हुस्वर बहार या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत यस जानकी आणि मोहम्मद अजीज. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत, प्यारेलाल, चित्रपट आखरी रास्ता या गीतावर थिरकले होते श्रीदेवी आणि बिग बी अमिताभ बच्चन.

श्रोते हो, स्वरभार या कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात जसपिंदर नरुला यांनी गायलेल्या समीर यांच्या गीतांचा. संगीतकार आहेत नदीम श्रवण. चित्रपट आहे दिल का रिश्ता.

कुछ कुछ होता है या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे कुमार सानू, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि साधना सरगम। गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रमण, चित्रपट आहे दामिनी।

श्रुतिहोस्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा, यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900। आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात बेटा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत। संगीतकार आहेत आनंद मिलिंद।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा आले तुम्हाला भेटायला बिग स्टार घेऊन. आजचे आपले बिग स्टार कोण आहेत याची उत्सुकता सगळ्यांना लागलीच असणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमधील जे काही चॉकलेटी इमेज असणारे नायक राहिले त्यामध्ये देवानंद असतील, राजेश खन्ना असतील, आमिर खान पर्यंत प्रत्येकाने आपल्या हटके स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच मालिकेत आणखी एक वेगळं नाव म्हणजे अभिनेते शशी कपूर. एक वेगळं अलबेल व्यक्तिमत्व, सतत हसरा चेहरा, गालावरची खळी आणि प्रेमाने स्तुती करणारा, सतत देहबोली हलत ठेवणारा सदाबहार व्यक्ती म्हणजे शशी कपूर. तेच आहेत आजचे आपले बिग स्टार. आज आपल्या बिग स्टार मध्ये आपण जाणून घेऊयात शशी कपूर यांना. तर आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर यांच्या नावाची गोष्ट सुद्धा मोठी रंजक आहे. वडील प्रख्यात अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी त्यांचं नाव बलबीर राज असं ठेवलं होतं, परंतु ते नाव त्यांच्या आईला अजिबात आवडत नसे. शशी यांच्या लहानपणापासूनच चंद्र पाहण्याची त्यांना फार आवड होती, म्हणूनच त्यांचे नाव आईने शशी असं ठेवलं. आणि यानंतर त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. त्यांनी मुंबईत डॉन बॉस्को शाळेत प्रवेश देखील घेतला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर यांनी वयाच्या 9व्या वर्षी म्हणजेच 1940 पासून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1941 मध्ये मीना, 1945 मध्ये बचपन आणि यामधील महत्वाचं म्हणजे आग आणि 1951 सालचा आवारा. 1961 मध्ये आलेला धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे 116 सिनेमांमध्ये काम केलं, त्यापैकी 61 चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM म्हणून. आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर यांनी ज्या प्रमुख चित्रपटात भूमिका केल्या यामध्ये आ गले लग जा, आमने सामने, कन्यादान, कभी कभी, कालापत्थर, चोर मचाए शोर, जब जब फूल खिले, त्रिशूल, दीवार, प्यार का मौसम, रोटी कपड़ा और मकान, शर्मिली, शान, संग्राम, सत्यम शिवम सुंदरम, सुहाग आणि हसीना मान जाएगी या चित्रपटांचा समावेश होतो. शशी कपूर यांचा चित्रपटातील वावर कमालीचा आनंद देऊन जायचा. ते जे भूमिका करायचे त्यांची एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर पडायची. विशेष म्हणजे महिला वर्गांमध्ये त्यांची खास लोकप्रियता होती.

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. या अशा गुणी अभिनेत्याला 2011 मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. त्याचबरोबर 2015 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. याआधी त्यांचे वडील पृथ्वी राज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान देण्यात आला होता. कधी कधी असं बोललं जातं की शशी यांच्या वाट्याला सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका जास्त आल्या, परंतु आपल्या विशेष सादरीकरणातून त्यांनी या भूमिकांनाही ग्लॅमर प्राप्त करून दिलं. आणि जर त्या भूमिकेत ते नसते तर त्याचा विचारही आपण करू शकणारच नाही.
1: बोलो.

0: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर हे असे पहिले भारतीय आहेत ज्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यांनी इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयव्हरी यांच्या बरोबर द हाऊस होल्डर, शेक्सपियर वाला, बॉम्बे टॉकी, हिट अँड डस्ट अशा चित्रपटात अभिनय केला. त्यांच्या बॉम्बे टॉकीज या चित्रपटात अमिताभ यांनी एक्स्ट्रा अभिनेत्याची भूमिका देखील केली. शशी कपूर यांनी वडिलांचे स्वप्न असलेला पृथ्वी थिएटरचं काम जोमाने पुढे चालवलं.
1: कह दूं तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना
1: दिल में मेरे आज क्या है
2: क्या है

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर जे प्रगती. आज आपण आपल्या बिग स्टार शो मध्ये जाणून घेतोय शशी कपूर यांना, आणि आजचे आपले बिग स्टार देखील आहेत शशी कपूर. शशी कपूर यांच्या बहुआयामी प्रतिभेचे अनेक रंग आहेत. शशी कपूर यांनी जुनून यासारख्या क्लासिक चित्रपटात तर काम केलंच, परंतु अमिताभ यांना घेऊन त्यांनी अजुबा हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्याचबरोबर गेस्ट हाऊस आणि पोस्ट बॉक्स 999, त्याचबरोबर उत्सव, कलियुग, 36 चौरंग लेन, विजेता आणि जुनून यासारख्या चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली. त्यामुळं ते केवळ एक अभिनेता नव्हते तर फिल्म दुनियेतला एक जाणकार माणूस देखील होते.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. आपल्या वैयक्तिक जीवनात त्यांनी जेनिफर यांच्या सोबत विवाह केला. जेव्हा शशी कलकत्त्यामध्ये नाट्यगृहात अभिनय करायचे तेव्हा जेनिफर आणि त्यांची भेट झाली. यातूनच भाऊ शम्मी कपूर यांनी लग्नासाठी पुढाकार घेतला. तरीही पृथ्वीराज कपूर यांचा मोठा विरोध परदेशी मुलीला होता. त्यानंतर 1958 साली मुंबईत त्यांचं लग्न झालं. या दोघांना करण आणि संजना ही मुलं आहेत. मात्र जेनिफर यांच्या मृत्यूनंतर शशी हे फारच अस्वस्थ झाले. त्यांनी सर्वच कामं सोडून दिली.

बिग स्टार शो ऐकता तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत शशी कपूर. शशी कपूर हिंदी चित्रपट सृष्टीमधील कमालीचे अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक एवढेच नव्हते तर ते एक उत्तम व्यक्तीही होते. त्यांनी कुणालाही दुखवल्याचा कुठेही उल्लेख दिसत नाही. केवळ वारसा मिळाल्याने कुणी मोठा होत नसतो तर त्यासाठी आपलं कर्तृत्वही सिद्ध करावं लागतं हे शशी यांनी दाखवून दिलं. अमिताभ यांच्या समोर त्यांनी सादर केलेला डायलॉग जो त्यांची ओळख आहे तो म्हणजे मेरे पास माँ आहे. त्यामुळं थिएटरही टाळ्यांनी भरून जायचं. परंतु आज त्यांना स्मरून असं म्हणावंसं वाटतं की तुम्हारे पास सब है लेकिन हमारे पास शशी कपूर है.

आजचे आपले बिग स्टार होते शशी कपूर. आजचा आपला बिग स्टार शो होता शशी कपूर यांच्यावरती. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. मी आरजे प्रगती इथेच निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत कनेक्ट राहूयात. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं,
5: ना
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आजादी हो,
1: हो जाती आजादी है।
0: नहीं नहीं
1: बाय बाय।
0: सुनो तो, सुनो तो,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा.
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: ए आओ ना, दिल है बेकरार.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात। माहिती ज्ञानाची खात्री आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कह दूं तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नात जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,